सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करण सर्व विचार सच्चा अमर सच्चा सच्चा तेरा अमर सच्चा दे बाण सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुझा ख्याल लख करोड़ सच्चे सरदार सच्चे सब जोर सच्ची तेरी सिव सच्ची साला सच्ची तेरी गुदर सच्चे पातशाह नानक सच ते हन सच जो मर जमे सो